आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना। बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9। राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी। आता सविस्तर बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला। या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं। हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते। ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले। उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले। बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता। आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल। त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळीकांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज

0: संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, सुप्रभात। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा। आपला दिवस मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा।

0: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा एफएम गोल्ड.
1: नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात एफएम गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
2: आज आहे रविवार आणि मस्त अशी सुट्टी आहे. प्रत्येकाच्या आवडीचा असा हा दिवस असतो आणि तो आपल्या मनाप्रमाणे जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे कुणाकुणाला त्या दिवशी वेगळ्या प्रकारचं अधिक काम करायचं असतं, तर कुणाकुणाला त्या दिवशी काहीच करायचं नसतं, फक्त आराम करायचा असतो. कुणाकुणाला झोप काढायची असते, कुणाकुणाला लोळत राहायचं असतं. आणि म्हणूनच म्हटलं की रिचार्ज होण्याचा असा हा दिवस असतो आणि तो आपल्या मनाप्रमाणे घालवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याच्यात कुणीच ढवळाढवळ करू नये किंवा कुणी त्रास देऊ नये, कुणी डिस्टर्ब करू नये असंही अनेकांना वाटतं. आणि त्याच्यात गैर काहीच नाही आहे. एक दिवस सुट्टीचा जो माझ्या आवडीचा आहे तो मी माझ्या मनाप्रमाणे घालवणार आणि त्या दिवशी मी माझंही माझ्यावर बंधन ठेवणार नाही की नऊ वाजता ऑफिसमध्ये पोचलंच पाहिजे, सहा वाजता उठलंच पाहिजे, आज व्यायामाला सुद्धा सुट्टी किंवा खाण्यापिण्याचे निर्बंध नाहीत. अनेक गोष्टी ज्या काही प्रत्येकाला आवडतात त्याप्रमाणे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण वागतो तेव्हा आपलं बरंचसं टेन्शन, आपली एक चिंता म्हणा, एक आपल्याला सतत लागून राहिलेला कुरबूर असते ती कुठेतरी दूर पळून जाते. कारण आज हे सगळं काही करायचंच नाही आहे आणि मग थोडंसं वेगळ्या शांत वातावरणात, आनंदी वातावरणात आपण राहतो आणि तसं असणं हेही खूप आवश्यक आहे.

10:13 होतात मंडळी. आपण एकता 100% मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा आणि पंढरीची वारी सुरू झाली आहे. अनेक भक्त विठू माऊलीला भेटण्यासाठी या पंढरपूरला निघतात. कुणी कुणी पूर्ण वारी करते, कुणी एक दिवसासाठी जातात, कुणी 2 दिवसासाठी जातात, कुणी वारीत जाणाऱ्या मंडळींना मदत करण्यासाठी जातात. वेगवेगळ्या उद्देशाने प्रत्येकजण या वारीत सहभागी होत असतो आणि एक वेगळा आनंद, एक वेगळी मॅनेजमेंट, एक वेगळा उत्साह, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तिथे अनुभवायला मिळते आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा असं मलाही वाटतं. आपण कधी या वारीत सामील झाला आहात का? सहभागी झाला असाल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. 45:15:41 आणि 45:15:35 हे आहेत आपले फोन नंबर. आपण पंढरपूरच्या वारीत केव्हा सहभागी झाला होता?

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा

शाहिद साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी. आणि 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर. आणि मस्त असा रविवारचा दिवस आहे आणि छान असं वातावरण आहे की खूप पाऊस पडल्यामुळे सगळीकडे धून स्वच्छ झालेलं फ्रेश असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. छान अशी हिरवाई आहे आणि हे निसर्ग जो आपल्याला खूप आनंद देत असतो त्याच्याकडे आपण खरं तर एक शाश्वत विकास म्हणून बघायला हवं. बऱ्याचदा विकास म्हटलं की आपल्याला वाटतं की रस्ते, उद्योग, इमारती, बाजारपेठा आणि याला आपण विकास मानतो. पण खरं विकासाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध माती किंवा भरपूर जंगलं, खनिजं आणि जैवविविधता. ही सगळी नैसर्गिक संसाधनं जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात असतील तर आपण विकास केला आहे असं आपण नक्की म्हणायला हवं. कारण या सगळ्याच्याच वापरावर आपला पुढचा विकास अवलंबून असतो. आर्थिक मूल्य त्याचं समजून आपण घेण्याची आता खूप गरज झाली आहे. आणि याच विचारातून पर्यावरणीय अर्थशास्त्र ही संकल्पनासुद्धा विकसित होऊ लागली आहे. पारंपरिक अर्थशास्त्रात ज्याच्यात उत्पादन, उत्पन्न, आर्थिक वाढ या सगळ्यांवर भर दिला जातो, पण पर्यावरणीय अर्थशास्त्रात विकासाची पर्यावरणीय किंमत काय आहे हे बघितलं जातं. प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यावरचे परिणाम, जंगलतोडीमुळे नष्ट होणाऱ्या परिसंस्था, पाण्याचं प्रदूषण, हवामान बदलाचे सगळ्यांवर होणारे परिणाम, त्यातून होणारं आर्थिक नुकसान याचा विचार या पर्यावरण अर्थशास्त्रात केला जातो. आणि आपण त्याला खरं तर नवीन म्हणताच कामा नये, कारण याचा अभ्यास आपण पूर्वापार करत आलो आहे. फक्त काही गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करत होतो, तिथे आता अधिक सजगपणे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या निसर्गाबरोबरच आपल्याला राहायचं आहे, नाही का. एक प्रश्न विचारला आहे मी आपल्याला की आपण पंढरपूरच्या वारीत कधी सहभागी झाला आहात का. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर.

नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: अनेक श्रोते आपल्या या कार्यक्रमात सहभागी आहेत। आपला फोन नंबर आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35। आणि मी आपल्याला विचारलं आहे की आपण पंढरपूरच्या वारीत सहभागी झाला आहात का किंवा झाला होता का। सविनय एक डोळ्या मारून आपल्याला कळवतात की मी 15 वर्षाचा होतो तेव्हा सहभागी झालो होतो। लक्ष्मी कोयंडे यांनी देखील पुण्यात त्या सर्व्हिस करत होत्या तेव्हाच्या आठवणी सांगितल्या आहेत। तर दीपा पालकर म्हणाल्या की आम्ही आळंदी ते पुणे अशी एक वारी केलेली आहे। शिल्पा वैती मात्र

म्हणाले की गेल्या वर्षीच आम्ही गेलो आणि खूप समाधान वाटलं. असं प्रत्येक वेळी खरं तर वारीत जायला हवं. तिथली शिस्त, तिथला एक आनंद, वेगळं वातावरण नक्कीच अनुभवायला हवं. आपणही ते वातावरण अनुभवलंय का ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. 10:27 होत आहेत मंडळी आणि आपण ऐकत आहात 100% एकमेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी या कार्यक्रमात मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM

अनुप जलोटा यांच्या स्वरात हे गीत होतं. मंडळी रचना होती संत सावता माळी यांची. बाळपळसुळे यांचं हे संगीत होतं आणि 10:32 होत आहेत. आपण ऐकत आहात FM गोल्ड प्रसारण सेवा. आणि जेव्हा आपण निसर्गाचा विचार करतो तेव्हा त्याच्याबरोबर पर्यावरणातल्या इतर घटकांचा सुद्धा विचार करणं आवश्यक असतं. बघा आत्ताच जे योग मोठं युद्ध सुरू आहे युक्रेन आणि रशियामधलं किंवा इतरही जी काही युद्ध सुरू असतात त्याचा परिणाम पर्यावरणावर कसा गंभीर होतो किंवा कशा प्रकारे त्याचा परिणाम पर्यावरणातल्या इतर घटकांवर होतो हेही बघणं खूप आवश्यक असतं. युक्रेनच्या युद्धभूमीत अनेक छायाचित्र आपल्या समोर आली आहेत आणि एक खूप अस्वस्थ करणारी घटना तिथे घडली की युद्धभूमीवर तैनात असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या परिसरातल्या झाडांवर नैसर्गिक काड्यांऐवजी चक्क फायबर ऑप्टिकचे केबल आणि त्याचे तुकडे वापरून विणलेली पक्ष्यांची घरटी बघायला मिळाली. युक्रेनमधल्या डोनेट्स खारविक किंवा झापोरिझ्या यासारख्या प्रदेशात जिकडे तीव्र संघर्ष सुरू आहे तिथे आधुनिक पद्धतीने युद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय. ड्रोन किंवा विमानाचं अचूक मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून इंटरनेटचा वापर होतोय आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग रोखण्यासाठी दोन्ही सैन्यांकडून 1000 किलोमीटर लांबीच्या बारीक बारीक फायबर ऑप्टिकच्या केबल्स या रणांगणात पसरवल्या जात आहेत. याच कचऱ्याचा वापर स्थानिक पक्ष्यांनी घरट्यांसाठी केला आहे. खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांचा निसर्ग त्यांचा अधिवास आपण मोडून टाकतो आणि नैसर्गिकरित्या ते राहत असतात पण त्यांनाही सभोवतालच्या परिस्थितीसाठी जुळवून घेण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. खरं मानवी हस्तक्षेपामुळे किंवा हव्यासामुळे किंवा इतरही ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास आपण नष्ट करतो पण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही उपलब्ध साहित्य आहे त्याचा त्यांनी किती कौशल्याने वापर केलाय हे ऐकताना वाचताना कुठेतरी मनात चर होतं. खरं तर ते फायबर ऑप्टिकच्या तारासुद्धा रंगीबेरंगी असतात पण त्याच्यात काचेचा अंश असतो. पक्ष्यातली घरट्यातले जे पक्षी आहेत किंवा पिल्लं आहेत त्यांना कदाचित त्याचा त्रास होऊ शकतो. त्यांचे पंख कापले जातील किंवा इतका कोवळा जीव असतो त्याला काहीतरी त्रास होऊ शकेल आणि हे सैनिकांना जाणवलंय जे तिथे युद्धभूमीवर आहेत. म्हणजे कुठेतरी सगळ्यांनाच हे युद्ध नको आहे नाही का, पण मग का करतो आपण युद्ध हाही एक वेगळा प्रश्न असतो. पण सांगायचा उद्देश इतकाच की पक्ष्यांनी या भोवतालच्या वातावरणाशी मिळवून घेण्यासाठी अनेकदा पक्षी आपल्या घरट्यात प्लास्टिक नायलॉनचे दोरे किंवा इतर गोष्टींचा वापर करतात. तारा असतात कावळ्यांच्या घरट्यात किंवा इतरही काही घर गोष्टी बघायला मिळतात. पण हा बदल मात्र आता हे जे घरटी मिळाली आहेत ही कीवच्या संग्रहालयात युद्धाची आठवण म्हणून ठेवली जाणार आहेत आणि दुसरं म्हणजे संशोधनासाठी ती वापरली जाणार आहेत. अशा प्रकारची वेळ खरं कुणावरच येऊ नये. त्यांनी पक्ष्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अशा वेगळ्या गोष्टींचा उपयोग केला असला तरी आपण सगळ्यात सुजाण मानव प्राणी असतो त्यांनी त्यांचा विचार करायला हवा नाही का. खरं तर पहिल्यांदी कौलारू घरं असायची आणि अगदी वळचणीत जागोजागी छोटी छोटी भोकं जिथे असायची तिथे हे चिवकाऊ आपलं घर बनवायचे आणि आपल्याच घरातला एक भाग असायचे. आता त्या सिमेंटच्या सगळ्या वातावरणातही आपण त्यांच्यासाठी छोटी जागा बनवून ठेवूया हाही विचार आपण विसरून गेलो आहे.

जगात सगळीकडे काही ना काही विध्वंस वाईट गोष्टी घडत असतानाही आपल्याकडे मात्र महाराष्ट्रात पंढरपूरची वारी आणि त्याच्यात फुललेला भक्तीचा मळा हे सगळं बघताना खूप समाधान वाटतं की आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले जे संस्कार आहेत हे कुठेतरी कुठेतरी खोलवर रुजलेले आहेत आणि म्हणूनच गावागावातून जाणारी वारी ही आपल्या श्रद्धेची किंवा पंढरपूरच्या वाटेवर जाणारी आणि सगळ्यांना म्हणतात नाही का की देवाची ये द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधियेल्या, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय. पण जाणारी ही वारी मात्र आपल्या संस्कारांची आणि जी शिदोरी आपल्याला मिळालेली आहे, संतांची जी कृपा आपल्यावर झालेली आहे किंवा भोळे बाबडे भक्त जे आहेत ते किंवा विचारपूर्वक वारीला जाणारे, विचारपूर्वक भक्ती करणारे, या सगळ्याच गोष्टींचा परिणाम म्हणून इतक्या सगळ्या वेड्यावाकड्या वातावरणात, युद्धजन्य परिस्थितीत, सुखदुःखात, त्रासात, तरीही आपलं हे वारीचं जाणं, त्याचा आनंद घेणं आणि अगदी खूप सगळी श्रीमंती, सुख, समृद्धी

नाही अनवाणी पायाने वारी करणं असे अनेक लोक आहेत जो या सगळ्या वारीत सहभागी होतात आणि त्याच्यातून एक आनंद घेतात आणि इतरांनाही देतात. तो आनंद काय असतो हा पंढरपूरला पोहोचल्यानंतर किंवा वारी केल्यानंतरच समजतो, कारण ती अनुभवायची गोष्ट आहे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत होतं म्हणजे आपल्यासाठी. आणि 10:49:20 होत आहेत. FM गोल्ड प्रसारण सेवा मनस्पर्शी कार्यक्रम आणि मी रश्मी महामरे आपल्याबरोबर. मी आपल्याला विचारलं आहे की आपण कधी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाला आहात का? असेल तर माझ्यापर्यंत नक्की कळवा. 45:15:41 आणि 45:15:41 हे आहेत आपले फोन नंबर. आणि पावसाळा म्हटलं की अनेक गोष्टी, अनेक आजारपणं, कुरबुरी ह्या चालूच असतात. सर्दी, खोकला, ताप, त्यांची साथ किंवा इतर अनेक गोष्टी. कोणाकोणाला सायनसचा त्रास होतो, कफ होतो, डोकं दुखतं, हातपाय दुखतात, एक ना अनेक काही ना काहीतरी कुरबुरी होत असतात. पण पावसाळ्यात होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी ॲलर्जिक असतात, काही विषाणूंमुळे होणाऱ्या असतात. पण तरीही छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणं हे आवश्यक नसतं. आपल्या स्वतःला आपलं शरीर काय सांगतंय हे समजणं आवश्यक असतं. आणि हे प्रत्येकाला वाचता येतं, आपलं बॉडी रीडिंग करता येतं, किंबहुना ते करता आलं पाहिजे. मला कशामुळे काय होतं, कुठली गोष्ट खाल्ल्यावर काय होतं, कुठली गोष्ट नाही केली तर काय होतं, कुठली गोष्ट केली तर काय होतं, या सगळ्याचा अभ्यास आपण स्वतः करायला हवा. आणि छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या स्वयंपाकघरातल्या अनेक गोष्टी असतात ज्याचा आपण आजीबाईचा बटवा म्हणून वापर करतो, त्याच्यातून अनेक गोष्टींवर उपचारही होऊ शकतात. फक्त घाबरून न जाता किंवा मला काहीतरी आता होणारच आहे असं न म्हणता, सर्दी खोकल्याचा ताप जो असतो त्याचा जोर 3 दिवस असतोच, थोडीशी सहनशक्तीसुद्धा वाढवणं आवश्यक असतं. जरी म्हटलं की पडू आजारी मौजहीच वाटे भारी, तरी हे सगळं आजार पण नसतं, एक थोडासा हवाईतला बदल, वातावरणातला बदल आणि त्याच्यामुळे आलेल्या ह्या ओघाने आलेल्या गोष्टी असतात. आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळी मोठी मोठी औषधं घेण्याची आवश्यकता नसते. आपण आपला अभ्यास करून आपणच आपल्याला बरं करायला हवं. आणि तशी शक्ती, तसे इंजिनिअरिंग आपल्या बॉडीत असतं, ते कार्यरतही असतं, फक्त आपण त्याला थोडासा वेळ देणं आवश्यक असतं.

ज्योति बारसे यांच्या आवाजात ही कविता होती मंडळी. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अनेकांना अभ्यासात सुद्धा असेल ही कविता. खरं तर त्या छोट्या बाळाला किंवा त्या कवितेतलं जी छोटी बालिका आहे तिला असं वाटतं की आपण आजारी पडू. आणि भानुदास यांची ही कविता आहे, पण आजारी पडल्यावर मजा वाटते कारण आपल्यासाठी काही काही खाऊपिऊ येतं आणि सगळी मंडळी आपल्याला बघायला येतात. अशी ही त्या छोट्या बालकाची एक कल्पना आहे. खरं तर आजारपण कुणालाच आवडत नाही,

अनेक व्यवधानं आपल्याला असतात संसारात असताना म्हणा किंवा इतर वेळी, आणि मग इच्छा असूनही खूप दिवसाच्या सुट्टीवर आपल्याला जाता येत नाही, दूरपर्यंत आपल्याला जाता येत नाही. मग जर आपल्या गावात एखादी पालखी आली असेल तर त्याचं दर्शन घेणं, किंवा वारकरी जात असतील तर त्यांच्याबरोबर काहीतरी देणं, अशा सगळ्या वेगवेगळ्या मार्गातूनही आपण या पंढरपूरच्या वारीत सहभागी होतो आणि एक आनंद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो.

नमस्कार मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. मी रश्मी महांबरे. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. आणि आजच्या रविवारच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. आपला दिवस मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत रहा FM Gold।
2: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM Gold वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

सोनू निगम यांच्या स्वरातलं हे गीत होतं मस्तच आपल्यासाठी. आणि 11:08 होत आहेत. कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवेत मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर. कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. आपलाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. 45:15:41 आणि 45:15:41-35 हे आहेत आपले फोन नंबर. सोशल मीडिया आपण सगळेच वापरतो, त्यावेळी काय काळजी घ्यायला हवी याविषयी बोलणार आहोत या कार्यक्रमात.

0: करते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नकाश शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: आणि मंडळी, सगळेच जण आपण आता सोशल मीडिया वापरतो आणि सोशल मीडिया वापरत नाही अशी एखादी व्यक्ती तुमच्या माहितीत असेल तर ती नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। 45 15 41 34 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर। इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील लोकांशी आपण जोडले जातो, त्यामुळे वेगवेगळे संवाद साधले जातात, माहितींची देवाणघेवाण केली जाते। आणि हे सगळं करताना जी व्यासपीठं उपलब्ध आहेत, ज्याला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं सहज म्हणतो, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, एक्स असेल किंवा व्हॉट्सअप असेल, आणि या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत। तर या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत की वाईट हा प्रश्नच आता उरलेला नाही, कारण त्या सगळ्या गोष्टींचे जे दोन बाजू आहेत या दोन्ही बाजू आता आपल्याला माहीत झालेत, पण त्याविषयी थोडंसं बोलणार आहोत आपण आजच्या या कार्यक्रमात। आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे। आणि आत्ता मी विचारलं तसं, तुमच्या माहितीतली अशी एखादी व्यक्ती जी कोणताच सोशल मीडिया वापरत नाही, तिची माहिती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता 45 15 41 34 आणि 45 15 41 35। तुमचा आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता हेही माझ्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवू शकता।
2: तुमच्या संग मला येऊ द्या की र देवाचं दर्शन घेऊ द्या की, तुमच्या संग मला येऊ द्या की र देवाचं दर्शन घेऊ द्या की।

सोडून जाताय खरं नाही भन्नार तुमचं बर घरी कोंडून ठेवताय पोर बंद भन्नार ठेवाची दार अरे दिंड्यान वार करी पाहू द्या अरे दिंड्यान वार करी पाहू द्या की र देवाच दर्शन घेऊ द्या की हे तुमच्या संग मला येऊ द्या की र देवाच दर्शन घेऊ द्या की हा

हे हाय का तुम्हाला छाव गोर गरीबाला संगती न्हाव जो दावतो या दुजा भाव त्याला कसा हो पावणार देव हर तीर्थ प्रसाद मला खाऊ द्या अरे तीर्थ प्रसाद म

0: आता शेवट सांगतोय ऐका, नको मला सोन नान पैका, झाला थोडीशी जाणीव ऐका, असं तुमच्या मंदी कोणी नायका, चंद्र भागेच पाणी पिऊ द्या, चंद्र भागेच पाणी पिऊ द्या, किरा देवाच दर्शन घेऊ द्या की, तुमच्या संग मला येऊ द्या, किरा देवाच दर्शन घेऊ द्या की, कपाळी भंडारा लावू द्या, किरा देवाच दर्शन घेऊ द्या की, राम नामाचा गजर गाऊ द्या, किरा देवाच दर्शन घेऊ द्या की। हा,
1: महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे मस्तसं गीत होतं मंडळी आपल्यासाठी। आणि आपण बोलतो आहोत की सोशल मीडिया किंवा समाज माध्यमं जी आहेत त्यांचा वापर करताना खरं तर अनेक गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे। हे प्रत्येक वेळी सांगूनही कित्येक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो। म्हणजे बघा ना, मित्रमैत्रिणी, लांब राहणारे नातेवाईक यांच्याशी आपण जोडले राहण्यासाठी, विविध विषयांवर आपली मतं मांडण्यासाठी आपण अनेक समाज माध्यमांचा वापर करतो। आत्ताच आपण मगासपासून पंढरीच्या वारीबद्दल बोलतो आहे, तर काही जण म्हणतात तिथे पोचलास की मला व्हिडिओ कॉल कर आणि दर्शन दे, कळसाचं दर्शन दे। म्हणजे काय की प्रत्यक्ष मी पोचत नसलो तरी मला तू तिथून पाठवलेलं जे चित्र आहे किंवा जो काही व्हिडिओ आहे ते बघूनही मला समाधान मिळेल। अशोक कोकणे बोरिवलीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि ते म्हणाले की त्यांचे जे मेहुणे आहेत ते गेली 5-6 वर्ष नियमितपणे वारीला जातात आणि तिकडचं जे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन असतं ते होण्यासाठी कधीकधी 2 दिवस लागतात, कधीकधी 3 दिवस लागतात, पण ते दर्शन घेतल्याशिवाय ते परत येत नाहीत। ही एक श्रद्धा आणि भक्तीची गोष्ट आहे आणि त्याच्यातून काय मिळतं या प्रश्नाचं उत्तर नसतं। ज्यांना मिळतं त्यांनाही सांगता येत नाही आणि ज्यांना हवं आहे त्यांनी ते प्रत्यक्ष शोधायचं असतं। त्याचबरोबर ते म्हणाले की पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर उठण्या बसण्याचं भाग्य त्यांना लाभलं, अनेक त्यांच्या मैफिली त्यांनी समोर बसून ऐकल्या। पंकज मोहन अमरावतीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि ते मात्र सांगतात की फेसबुक हे त्यांचं आवडतं माध्यम आहे आणि सगळं असं कुठलीच व्यक्ती नाही की जी आता ही समाज माध्यमं वापरत नाही। बघा बरं, तुमच्या ओळखीत, तुमच्या आठवणीत अशी एखादी व्यक्ती आहे का की जी समाज माध्यमाचा वापरच करत नाही? फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण म्हणतो की तरुणांमध्ये, पण तरुणांमध्येच नाही तर सगळ्याच वयाच्या लोकांना आता ही समाज माध्यमं एखादं गुपित सांगण्यासाठी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संदेश पाठवण्यासाठी असेल, प्रत्येकजण आपली कोड लँग्वेजसुद्धा तिथे वापरू शकतो, नाही का? तर बघा तुमचं काय मत आहे कळवा माझ्यापर्यंत। आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत।

लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना होती आणि संगीत होतं आनंद घन यांचं. 11:24 होतात मंडळी. आणि तू गुपित कुणाला सांगू नको असं जेव्हा पण म्हणतो तेव्हा ऐकणाऱ्याला खूप उत्सुकता वाटते की काय नेमकं गुपित असेल आणि न सांगण्यासारखं त्यात काय असेल. आपल्याही आजूबाजूला जेव्हा अशी घरातलीच मंडळी म्हणा आपलीच मुलं म्हणा अनेक गोष्टी ते बोलत असतात पटपट पटपट दोन हाताने काय काय टायपिंग करत असतं तेव्हा आपल्याही लक्षात येत असतं की ही मंडळी कोणाशी तरी काहीतरी गंभीर किंवा एखाद्या विषयावर बोलतायत पण आपल्याला त्यातला एकही अक्षर कळत नाही. पहिल्यांदा जेव्हा फोन होते ज्याच्या डायल गोल डायल होती तो फोन आला तो घेतानासुद्धा एखाद्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव कळायचा किंवा करतानाही लक्षात यायचं की घाईत आहे आरामात आहे किंवा खूप जवळच्या व्यक्तीचा फोन आहे. पण आता मात्र कळतच नाही की आपल्या बाजूला असलेली व्यक्ती कोणाशी काय बोलती आहे काय सांगती आहे अगदी आपलीच चिमुरडी मुलं कोणाशी काय बोलत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक गंभीर प्रश्नसुद्धा निर्माण होतात. कित्येकदा आपण म्हणतो की संवाद साधायला हवा एकमेकांशी बोलायला हवं पण आजची मुलं ही आजच्याच जमान्यातली असल्यामुळे ती तितकीच हुशार आहेत आणि काय सांगायचं आणि काय गाळायचं किंवा काय लपवायचं हे त्यांना त्यांच्या फायद्यानुसार नक्कीच कळतं आणि मग तशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याचे तोटे त्याचे परिणाम जे काही असतील ते नक्की त्यांना सामोरं त्याला जावं लागेल पण अशा गोष्टी घडतात. दीपा पालकर आपल्या संपर्कात आहेत आणि यूट्यूब आणि व्हॉट्सअप हेही सोशल माध्यमं अनेक जणं वापरतात असंही त्यांचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर इंस्टाग्रामसुद्धा अनेक जणं वापरतात फोटो असेल व्हिडिओ असेल छोटे छोटे रील त्याच्यामधूनही संदेश सांगितले जातात. कसं आहे की जसजसं काळ बदलतो तसतशा बदलणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणं हे खूप आवश्यक असतं. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात आणि ते प्रत्येक गोष्टीचे असतात. फक्त त्याचा आपण सुज्ञपणे वापर कसा करायचा हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात असतं. 45:15:41:34 आणि 45:15:41:35 हे आहेत आपले.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

11:36 मिनिट होतात मंडळी. आपण ऐकत आहात 106.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपण आहात FM गोल्ड बरोबर आणि मी आपल्याला विचारलं आहे की अशी एखादी आपल्या माहितीतली व्यक्ती जी समाज माध्यमांचा वापर करत नाही. 45:15:41 आणि 45:15:35 हे आहेत आपले फोन नंबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. अशोक कोकणे बोरिवलीहून आपल्याशी बोलले आणि ते म्हणाले की मोबाईल आणि

त्यातून वापरली जाणारी समाज माध्यमं यांचे जरी योग्य उपयोग असले तरी त्याचे दुष्परिणाम त्याच्या तुलनेत अधिक आहेत, आणि त्यामुळे आपण थोडं सजग राहणं, लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. संजय गांधी यांचा परेलहून आपल्याला फोन होता आणि कार्यक्रम आवडत असल्याचंही त्यांनी आपल्याला कळवलं आहे. खरं तर लिंक्डइनसारखी जी माध्यमं आहेत जिथे नोकरीच्या संधी, व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हे प्लॅटफॉर्म उभारलं गेलं आहे, तिथे त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. किंबहुना कुठलीही गोष्ट कशाप्रकारे वापरायची हे आपण आधी शिकलं पाहिजे, किंवा कशाप्रकारे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात याची जाणीव जर करून दिली तर त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. कित्येकदा आपल्याला पूर्ण त्या गोष्टीची माहिती नसते, त्याचे होणारे पुढचे परिणाम आपल्याला माहीत नसतात, आणि म्हणून फक्त किशोरवयाच्याच मुलांना याचा त्रास होतो असं नाही, तर अगदी प्रौढ नागरिकांनासुद्धा वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या अनेक गोष्टींना बळी पडलेत, आहारी गेलेत, किंवा त्यांची लूट झाली आहे, कुणीतरी त्यांना त्या माध्यमातून त्रास दिला आहे, हे आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं. किशोरवयीन मुलांचं वय तर नासमज असतं, त्यांना पटकन एखादी गोष्ट हवी असते, त्याच्यातून मिळणारी प्रसिद्धी, त्याचा जो काही चकमकाट आहे, त्याच्यावरचं जे ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट आहेत, त्या सगळ्यांनी नक्कीच आकर्षित होण्याचं ते वय असतं. मग किशोरवयीन मुलांना सामाजिक वाढ होत असताना नेमकं ही समाज माध्यमं कशासाठी आहेत, का आहेत, त्याचे पुढे जाऊन काय काय दुष्परिणाम वाईट होऊ शकतात यासाठी त्यांना जाणीव करून देणं ही त्यांच्या पालकांची, त्यांच्या शिक्षकांची जबाबदारी आहे, आणि त्या मुलांनीही ते समजून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मला हे कळत नाही, मला हे माहीत नव्हतं, असं होईल याची जाणीव नव्हती, हे ज्याला आपण कित्येकदा कायद्याचं अज्ञान किंवा एखाद्या विषयाचं अज्ञान म्हणतो, हे असता कामा नये. आणि तसं असेल तर मग ते समाज माध्यम आपण वापरू नये.

दादरहून अंजली पाठक यांचा आपल्याला फोन होता आणि त्या म्हणतात की मी फक्त फोन करण्यासाठी किंवा रेडिओ आपला एफ एम ऐकण्यासाठी मोबाईलचा वापर करते, त्यामुळे मला बऱ्याचशा वाईट गोष्टींपासून मी लांब राहते. जसे ह्याचे वाईट परिणाम आहेत तसे अनेक चांगलेसुद्धा परिणाम आहेत की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण इतर लोकांशी सहजपणे संपर्क साधू शकतो, जी आपल्याला काही वर्षापूर्वी अशक्य अशी गोष्ट वाटत होती. देश विदेशातल्या बातम्या, नवनवीन ज्ञान आणि माहिती, म्हणजे जर आपण वैद्यकशास्त्राचा विचार केला तर नवीन होणारी ऑपरेशन्स असतील, त्याच्यासाठी मिळणारा नवीन जो अभ्यास असेल तो, किंवा त्याच्याबद्दल होणारं संशोधन असेल, किंवा मग समुद्री शेवाळ आहे त्याच्यावर होणारं संशोधन आहे, त्याची माहिती आहे, त्याची केली जाणारी शेती आहे, अशा सगळ्या चांगल्या गोष्टीसुद्धा आपण त्याचा वापर करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अनेक कलाकार आहेत, जे उभरते कलाकार आहेत, त्यांना आपली कला लोकांसमोर मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आणि एक म्हणूया की थोड्या खर्चात, किंबहुना अगदीच नगण्य अशा खर्चात ते सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, मग आपली गाणी असतील, अभिनय असेल, चित्रकला असेल, रांगोळी असेल किंवा पाककला असेल, या सगळ्याच माध्यमातून हे कलाकार आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, असं सुद्धा घडू शकतं, नाही का? तुम्हाला काय वाटतं माझ्यापर्यंत नक्की कळवा. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत, 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

प्रमोद कारखानी पुण्याहून आपल्याशी बोलले आणि ते मात्र म्हणाले की आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, कुठली गोष्ट चांगली आहे कुठली नाही किंवा वाईट, ते आपण मात्र पहिल्यांदाच ठरवायला हवं. संजय गांधी मात्र आपल्याला म्हणतात की जगभर आपण फोन लावू शकतो, हा त्याचा चांगला फायदा आहे. सोशल मीडिया हे संवादाचं साधन आहे आपलं जीवन सोपं करण्यासाठी, किंवा त्याचा चांगला वापर जर आपण केला तर नक्कीच ते प्रभावी असं माध्यम आहे. अनेक भाषांतून वेगवेगळ्या प्रकार

तसंच जर काहीच आपण याच्या बाबतीत केलं तर नक्कीच हे आपल्याला फायदेशीर ठरेल. चुकीची माहिती किंवा चुकीची फसवणूक होणार नाही. लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करणार नाही किंवा दबावामुळे आपल्याला नैराश्यसुद्धा येणार नाही. अतिवापरामुळे जो आपला वेळेचा मौल्यवान वेळ आहे त्याचा नाश होतो तोही होणार नाही. म्हणून जर सुजाणपणे आपण याचा वापर केला तर नक्कीच ते आपल्याला एक वरदान ठरू शकतं.

म्हणजे काही क्षणातच सुरू होईल पुढील कार्यक्रम, ज्याचं नाव आहे रंजक सफर. मस्त अशा सफरीवर आपण जाणार आहोत. छान असा पावसाळी मूड आहे आणि या पावसाळी मूडचा आनंद आपण घेणार आहोत, त्यामुळे त्याही कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभागी व्हायचं आहे. ठीक 12 वाजता सुरू होईल आपला पुढील कार्यक्रम रंजक सफर.

12:03 होत आहेत मंडळी. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा आपण ऐकत आहात आणि मस्त अशा पावसाळी सहलीला आपण जायचं आहे आजच्या या कार्यक्रमात आणि त्यामुळे तुम्हीही माझ्याबरोबर असणं आवश्यक आहे. तेव्हा जाऊया मस्त धमाल अशा सहलीला.

मस्त असं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी, आणि आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर या कार्यक्रमात आपण निघालो आहोत सफरीला. धबधबे, खोल पाणी आणि उडणारे तुषार या सगळ्याचीच मजा घेणार आहोत आपण या कार्यक्रमात. आणि निश्चित आपणही कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 12:09 आणि 35 सेकंद FM गोल्ड प्रसारण सेवेत आपण ऐकत आहात मस्त अशी गीतं. गावागावातून प्रत्येकाच्या शेतात विहीर असते आणि विहीर पूर्ण भरलेली असते या पावसाळ्यात. आणि या भरलेल्या विहिरीत सुद्धा मस्त अशी धमाल करता येते. आपल्याकडेही असेल अशी एखादी आठवण तर ती नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा.

0: Kaboom!
1: वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाणं आणि पावसाळी सहलींचा आनंद घेणं यासारखा आनंद नाही. आणि हा आनंद घेत असताना जर आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर असतील तर त्यासारखा अजूनच आनंद नाही. त्यामुळे अशा सगळ्या सहलींचा नियोजन नक्की करायला हवं. किंबहुना असं नियोजन केल्यामुळे आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो आणि अशा प्रकारचा निसर्ग अनुभवला की आपल्या लक्षात येतं की अरे आपण ह्या निसर्गाचं जतन करायला हवं. आपल्याला हा निसर्ग वारसा हक्कांनी मिळालेला आहे आणि आपण पण त्या निसर्गाचा उत्तमपणे जतन करून पुढील पिढीकडे तो पोचवायला हवा. जेव्हा आपण मुसळधार पाऊस असताना वेगवेगळ्या किल्ल्यांवर धबधब्यांवर अनेक पर्यटन स्थळांवर आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे काही नियमावली लिहिलेली असते तर काही पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदीसुद्धा केलेली असते. ही प्रवेशबंदी खरं तर आपल्या काय म्हणूया आपल्या सांभाळण्यासाठी किंवा आपल्या सुरक्षिततेसाठी असते. पण तिकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आणि इथे आम्हाला जायचंच आहे असं म्हणून अनेक मंडळी अट्टहास करतात त्या गोष्टीचा. अगदी आपण जेव्हा नरिमन पॉइंट किंवा मरीन ड्राईव्हवर जातो तेव्हा सतत आपल्याला तिथे जे पोलीस मंडळी असतात ती आपल्याला सांगत असतात की याच्या पुढे जाऊ नका किंवा आले तर आपल्याला परत पाठीमागे पाठवत असतात. आपण आनंद घेऊ नये असा त्यामागचा उद्देश नसतो तर तुम्ही आनंद घ्या आणि इतरांनाही घेऊ द्या आणि ही मजा करताना कोणाला सजा होऊ नये असाच त्यामागचा उद्देश असतो. अनेक बचाव पथकंसुद्धा तिथे उभी असतात. नेहमीच आपण म्हणतो तसं काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर मग तिथे असं झालं आणि तसं झालं असं न म्हणता आपण जबाबदारीने जर वागलो तर या निसर्गाचा आनंद आपल्याला नक्की घेता येईल आणि इतरांनाही तो घेता येईल. धोकादायक धबधब्यांवर बसणं किंवा उड्या मारणं आपल्याला खोलीचा अंदाज नसतो. किती खोल आहे कधीकधी प्रचंड खोल असतं आणि कधीकधी आतमध्ये दगडांचे सुळकेसुद्धा असतात. मग अशावेळी त्याचा त्रास होऊ शकतो. कड्यांच्या टोकावर उभं राहून निसरडी जी जागा असते तिथं उभं राहून फोटो काढणं असे प्रयोग करू नयेत. आनंद मात्र निसर्गाचा नक्की

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर पावसाळी पर्यटन स्थळ कोणतं असं विचारलं तर त्याचं कदाचित कोणालाच उत्तर देता येणार नाही, कारण असं एकच स्थळ असूच शकत नाही असंच सगळ्यांचं उत्तर असेल, नाही का। महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगात घाटमाथ्यांवरून अनेक दुधाच्या धारा आता वाहायला लागल्यात, तुषार उडायला लागलेत, आणि लोणावळा खंडाळा मुंबई पुण्याजवळ असलेलं हे सर्वात आवडतं आणि सगळ्यांचं अगदी सहजपणे आपण जिथे पोहोचू शकतो असं ठिकाण। मग भूशी डॅम असेल, तिकडच्या आजूबाजूचे धबधबे असतील, निसर्गातून जाण्याच्या अनेक वाटा असतील, आणि धुक्याची चादर, मनमोहक असा निसर्ग, बहरलेला ओथंबलेली झाडं, त्याचबरोबर मस्त असा वाफाळलेला चहा, गरमागरम वडापाव आणि छान अशी कांदा भजी, हे सगळं ऐकतानाच जितका आनंद होतो आहे त्याच्यापेक्षा अधिक आनंद आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी अनुभवायला जातो तेव्हा होत असतो। आणि अशा अनेक ठिकाणं आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात, आणि म्हणूनच मी म्हटलं की एक ठिकाण कोणतं ते सांगा असं म्हटलं तर ते खूप अवघड होऊन जाईल। माळशेज घाट आहे, कल्याण आणि नगर मार्गावर असलेला हा घाट धबधबे आणि भव्य दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे। तिथे सुद्धा अनेक मंडळी हा आनंद घेण्यासाठी जात असतात। अनेक फोन आपल्याला येत आहेत। मंगेश म्हात्रे शिवाजी पार्क इथून आपल्याला सांगतात की उरणला आमच्या मामांकडे खूप मोठी विहीर होती आणि तिथे आम्ही सगळी भावंडं जायचो तेव्हा खूप मजा करायचो। आजूबाजूला जंगल असल्यामुळे मामी आमची बंदूक घेऊन बसायची आमच्या रक्षणासाठी, आम्ही तिला

बंदूक बामी असं म्हणायचो. अपर्णा चित्तळे आपल्याशी बोलल्या. मिलिंद चाफेरकर गिरगावहून आपल्या संपर्कात आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत.

आपणही अनेकदा अनुभवलं असेल मंडळी की जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा हळूहळू जे काही धबधबे असतात, ओढे असतात, ओहोळ असतात, त्यांचा प्रवाह वाहायला लागतो आणि मग अचानक पावसाचा जोर जेव्हा सुरू होतो तेव्हा डोंगराळ भागात वरच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला की काही मिनिटातच धबधब्यांचा आणि नद्यांमधल्या पाण्याचा वेग प्रचंड वाहतो, लोंढा आला असं आपण म्हणतो. आणि अशा वेळी मात्र अपघात होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेणं खूप आवश्यक असतं. आपल्याला वाटतं की इथे काय पाणी येणार आहे, पण वरती काय परिस्थिती झाली आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि अचानक प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात पाणी येतं आणि मग आपल्याला तिकडच्या आजूबाजूची परिस्थिती माहीत नसते, मग आपल्याला त्याचा त्रास किंवा अपघात होऊ शकतो. अशासाठी आपण ज्या परिसरात जातोय तिथल्या एखाद्या स्थानिक माणसाला आपल्याबरोबर नेहमी ठेवावं, जेणेकरून ती व्यक्ती आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्यात की या पाण्यात उतरू नका, इथे जाऊ नका. कित्येकदा आपल्याला सांगितलेलं असतं, तिथे बोर्ड लावलेले असतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं ह्याच्यात काय होणार आहे, दिसतो तर आहे तळ मला, पण असं अचानक होणारे बदल आपल्याला माहीत नसतात आणि मग आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून कित्येकदा असं म्हणतात की समुद्रापेक्षा नदीची भीती अधिक असते, कारण ती खूप मोठ्या प्रमाणात अचानक वाढत जाते.

दीपा बालकर आपल्याशी बोलल्या काशीनाथ कर्णावत आपल्याला म्हणाले की अलिबाग इथे आमच्या घराच्या मागे एक विहीर होती आणि शनिवारी केव्हा एकदा शाळेतून येतोय तप्तर टाकतोय आणि विहिरीत उडी मारतोय असं व्हायचं आणि रविवारी तर खूपच धमाल करायचो आम्ही त्या विहिरीत पण कधीही अपघात झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पुन्हा एकदा तेच की काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही आणि योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून जर आपण सगळी माहिती करून घेतली तर ते अधिक योग्य ठरतं. पण आता मात्र आपण निघालो आहे मस्त अशा पावसाळी सहलीला. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि मनमोहक धबधबे जिथे आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्या नवनवीन ठिकाणी आपल्याला जायला आवडतं आणि म्हणूनच महाराष्ट्रात असे अनेक सुंदर ठिकाणं आहेत जिथे आपण नक्की जाऊ शकतो. पुण्याजवळ असलेला हा सुंदर हिरवागार परिसर ताम्हिणी घाटाचा जिथे अनेक लहान मोठे धबधबे आपल्याला या दिवसात बघायला मिळतात. नाशिकजवळचं ट्रेकर्सला खुणावणारं इगतपुरीचं ठिकाण निसर्गप्रेमींसाठी उत्तम असा पर्याय आहे आणि त्याचबरोबर महाबळेश्वर आणि माथेरान इथे सुद्धा पावसाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी अधिक थंडीत धुक्याच्या वातावरणात जिथे ढग अगदी जवळ येतात आणि आपल्याशी गप्पा मारतात किंवा आपल्याला कवेत घेतात असं आपण म्हणूया अशा ढगांच्या सान्निध्यात जाण्याची मजा काही वेगळीच असते.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।

मनीषा लताड़े यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी, आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. जसे आपल्याकडे पावसाळ्यासाठी डोंगर दऱ्या आणि घाटमाथ्यांवरच्या गोष्टी आहेत, थंड हवेची ठिकाणं आहेत, तसंच अनेक समुद्र किनारेसुद्धा आहेत. मग तारकर्ली असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल.

गणपतीपुळे असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे समुद्रकिनारे, स्वच्छ पाणी, छान अशी मऊ वाळू आणि त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंगसारखे उपक्रम. पावसाळ्यात अनेक गोष्टी बंद असल्या तरीही अनेकांना हे समुद्रकिनारे आकर्षित करत असतात. मुंबईच्या जवळ असणारे सुद्धा अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे अनेक मंडळी जो तुफान असा काय म्हणूया खवळलेला समुद्र असतो त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्यात आंघोळ करायला जाण्यासाठी अनेक जण आतुर असतात. शांत समुद्रकिनारे सुद्धा पावसात खवळलेले असतात, त्यामुळे त्यांचं निळं पाणी, आजूबाजूची नारळा पोफळीची झाडं हे सगळं आकर्षित करतं. तिथेही जाण्यास हरकत नाही, पण पुन्हा तेच की काळजी घ्या, निसर्ग इतिहास संस्कृतीचा पुरेपूर आनंद घ्या, जेणेकरून

मंडळी, आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या आपली आणि इतरांची.

0: કપમાં ઇંગ્લેન્ડે નોર્વેને અને આર્જેન્ટિનાએ સ્વિટ્ઝર્લેન્ડને હરાવીને સેમીફાઇનલમાં પ્રવેશ કર્યો. અને ટેનિસમાં આજે પુરૂષોની સિંગલ્સ અને મહિલા ડબલ્સની રમાનારી ફાઇનલ મેચ દ્વારા વિમ્બલ્ડનના બે ટાઇટલનો નિર્ણય થશે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: આકાશવાણી મુંબઈ. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणे शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या

0: व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: काव्यरूपेण प्रस्तोष्यन्ति तर्हि संस्कृतसाहित्यं पुनरपि जनजीवने प्रभावं स्थापयिष्यति एवञ्च नवोदित लेखकेभ्यः मम स्वल्पमेव विचारं प्रकटयामि. प्रथमं तु संस्कृतसाहित्यस्य गभीरम् अध्ययनं विधीयताम्. ततः स्वकीयान् अनुभवान् समाजस्य च यथार्थस्थितिं सृजनात्मकतया अभिव्यञ्जयन्तु. परम्पराम् उद्बोधयन्तः नूतनचिन्तनमपि स्वीकुर्वन्तु. मौलिकता, साधना, समाज प्रतिबद्धता च एव श्रेष्ठस्य साहित्यिकस्य आधाराः भवन्ति.
2: बहु सम्यक् महाभागाः. अस्मिन्नेव चरणे अन्तिमोऽयं प्रश्नः, भवतां काव्येषु मुख्यतया कस्य रसस्य प्राधान्यं वर्तते?
3: आम्, मम काव्येषु मुख्यतया भक्तिभावपरकरसध्वनेः प्राधान्यं वर्तते. यद्यपि परम्परागतरसशास्त्रे भक्तिः स्वतन्त्ररसरूपेण सर्वैः न स्वीकृता, तथापि मम मते भक्तिः मानवीयजीवनस्य परमभावः अस्ति. अतः मम काव्येषु भक्तिभावः प्रत्यक्षतया न, अपि तु ध्वनिरूपेण सहृदयस्य हृदये प्रस्फुरतु इति मम प्रयत्नः भवति. यदि मम काव्येषु प्रमुखस्य रसस्य विषये पृच्छ्यते तर्हि अहं वदामि यत् शृङ्गाररसः मम अत्यन्तप्रियरसः अस्ति. भारतीयकाव्यशास्त्रे शृङ्गाररसः रसराजः इति कथ्यते, यतः सः मानवीयहृदयस्य कोमलतमाः पवित्रतमाः सौन्दर्यमयाश्च भावान् अभिव्यञ्जयति. मम दृष्ट्या शृङ्गारः केवलं नायकनायिकयोः प्रेमवर्णनं न, अपि तु प्रकृतेः, भक्तेः, मानवसम्बन्धानां, जीवनस्य, सौन्दर्यस्य च रसात्मकानुभवः अस्ति. अन्ते अहं मन्ये यत् रसः काव्यस्य प्राणः, ध्वनिश्च तस्य आत्मा. यदि काव्ये रसः अस्ति, ध्वनिः अस्ति, भावस्य सूक्ष्मव्यञ्जना अस्ति, तर्हि तत् सहृदयानां हृदये चिरकालं जीवति. एष एव मम काव्यलेखनस्य आदर्शः. अन्ते अहं स्वकीयम् एकं भक्तिभावपरकं काव्यं श्रावयामि. सीताभ्रार्धाभिख्यो युवविधरुचेः कैतवनखः घनालक्ताभाभिस्फुटनवदलानां किसलयस् त्रिदेवैः सम्पूज्य शिवकमलहृन्यासनिपुडो भवान्यास्तत्पादो निखिलमदनाशाय भवतात् इति.
2: अस्माकं निमन्त्रणम् उररीकृत्य स्वीय अमूल्यसमयात् कतिपयक्षणाः अस्मभ्यं कल्पिताः एतदर्थं भवद्भ्यो भवद्भ्यः भूयो भूयो धन्यवादाः।
4: अयि सुधयः श्रोतारः आगच्छन्तु संस्कृत दिग्दर्शन प्रभागे। संस्कृते जगति निरन्तरं नूतनानि कार्याणि अभिनवाः प्रयत्नाः नूतनाश्च उपलब्धयः दृश्यन्ते। तेषामेव परिचयार्थम् अधुना प्रस्तुतः अस्ति